सुप्रभात, नमस्कार. 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या अधोळे केंद्रावरून बोलत आहोत. आज मंगळवार 13 ऑक्टोबर 2026. आमच्या या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.